महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

संकष्टीच्या निमित्ताने ही अष्टविनायकाची यात्रा तुम्हाला घडवलेली ती आवडली असेलच. मित्रांनो, जीवनामध्ये अनेकदा सत्वपरीक्षेचे प्रसंग येतात. पुढे काय करावे कळत नाही, मग माणूस थोडासा अस्वस्थ होऊन जातो, आपल्याला कसलं तरी भय वाटू लागतं. पण अशा वेळेला आपल्या मनाला आधार देणं आणि एक एक पाऊल निश्चयाने पुढे चालणं हे महत्त्वाचं असतं. आणि काही गाणी अशी असतात की जी आपल्याला त्या संदर्भात प्रेरणा देत असतात, नाही का?

मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हणणारी आपली भारतीय संस्कृती. मित्रांनो, आई वडील आपल्याला घडवत असतात, आपल्यावरती संस्कार करत असतात, आणि त्यामुळे आई वडिलांचा योग्य तो आदर करणं, त्यांचा सन्मान करणं आणि मुख्य म्हणजे त्यांची सेवा त्यांच्या वृद्धापकाळात करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची. पण समाजामध्ये सध्या चित्र काय दिसतं, तर आपल्याच आई वडिलांना एखाद्या मुलानं वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं असतं. तो सुखाचं जीवन जगत असतो आपल्या कुटुंबाबरोबर, पण आपले आई वडील, त्यांची रवानगी मात्र वृद्धाश्रमात केली जाते, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. आणि या प्रश्नावरती भाष्य केलं होतं तिन्ही सांजा नावाच्या चित्रपटानं. आणि त्या तिन्ही सांजा नावाच्या चित्रपटात चारुदत्त आफळे यांच्या स्वरातलं एक अतिशय उत्कृष्ट गीत आहे की आई वडील हे तीर्थक्षेत्र आहेत हे सांगणारं आणि मुलाला उपदेश सांगणारं ते गीत आहे. अतिशय उत्तम गीत आहे, ऐकूया नक्की.

तेच एक तीर्थक्षेत्र जाणीवही ठेवा. खूप गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या आईवडिलांचा आदर करणं, सन्मान करणं. आणि अशी गाणी ऐकली ना की खरोखरच आपल्याला लक्षात येत असतं की आपण जीवनामध्ये वागावं कसं. मित्रांनो, काही गाणीच अशी असतात की जी आपल्याला उपदेशात्मक अशी असतात. आणि या संदर्भातलं तुम्हाला एक गीत नक्कीच आठवत असेल, विमोह त्यागुन कर्मफुलांचा. ज्या वेळेला कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, हे जेव्हा अर्जुनाला सांगण्यात आलं त्याच प्रसंगावर आधारित हे गीत.

ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकू शकाल। आज व्हॉट्सअप यंत्रणा अजून नीट चालू झालेली नाही, आम्ही प्रयत्न करतोय ती यंत्रणा चालू करण्याचा। आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या। पुन्हा भेटूया 6:05 तोपर्यंत नमस्कार।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युजिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्या करता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे रेनबो फंडे। सुरुवातीला दोन गीतं ऐकवणार आहे, त्या दोन गीतातनं काही समान सापडत आहे का बघा। आणि आता व्हॉट्सअप यंत्रणा सुरू झालेली आहे, त्यामुळे विषय ओळखला तर तुम्ही कळवू शकता आम्हाला 8657661071 86 57 66 71 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संदेश पाठवू शकता। सुरू करूया रेनबो फंडे काही क्षणातच।
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे।

कार्यक्रमाचा विषय बघा, या दोन गाण्यात काही समान सापडत आहे का? तो विषय मी सांगेनच तुम्हाला, पण त्याआधी जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची मुसळधार वृष्टी झाली. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 24 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथं 23 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध नाही, सांताक्रूझ इथं 95%. काल दिवसभरात कुलाबा इथं किती पाऊस पडला याची नोंद आतापर्यंत आलेली नाही आहे. सांताक्रूझ इथं 78.6 मिलीमीटर्स पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा

0: अंदाजासा कमाल तापमान 27 अंश सेल्सियस तर किमान तापमान 22 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची वृष्टी जी आहे ती सतत चालू राहणार आहे आणि मुंबई शहरात आणि उपनगरात वाऱ्याचा जो वेग आहे वाहण्याचा तो 50 ते 60 किलोमीटर ताशी असणार आहे. मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरती आणि दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना विशेष सूचना आहे की त्यांनी मच्छीमारीसाठी येत्या 24 तासात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 6 जुलैपर्यंत त्यांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे कारण वाऱ्याचा ताशी वेग हा खूप असणार आहे. आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या विषयाकडे. दोन्ही गाण्यातनं जे समान होतं, तुझे नि माझे इवले गोकुळ किंवा तुझी नि माझी प्रीत जगा वेगळी, अशी गाणी तुम्ही मला सुचवू शकता ज्याच्यामध्ये तुझं आणि माझं अशा दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे. भरपूर गाणी मिळतील आणि त्या गाण्यातल्या छटा आपण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुझं आणि माझं या संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे. तुझं माझं नातं काय आहे, वेगवेगळी नाती कशी मांडलेली आहेत ते नक्कीच कळेल तुम्हाला. काही क्षणात एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुढची 2 गीतं असतील आणि मग आपण गाण्यांबद्दल सुद्धा बोलूया. तुम्ही आम्हाला गाणी नक्कीच सुचवू शकता.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राचे एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू झालाय कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. आणि आज आपण अशी गाणी पूर्वार्धामध्ये ऐकणार आहोत की ज्याच्यामध्ये तुझं आणि माझं या दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे. बघा ना, आत्ताचं गाणं किती गोड होतं नाही. तुझी नी माझी गंमत वहिनी एक सांगते कानात, आपण दोघी बांधूया ग दादाचं घर बाई उन्हात. म्हणजे नणदा भावजयांचं गाणं होतं आणि तिथे ताईदादांचा उल्लेख तर होताच, पण आपल्याकडे असंही एक गोड गीत आहे की लहानपण म्हटल्यानंतर बहीण भावाची भांडणं, ती लाडीक भांडणंसुद्धा, त्यातही एक वेगळी गंमत असते नाही का. आणि अशा लाडीक भांडणांचा जो उल्लेख आहे, मग कुठला आठवत असेल तुम्हाला? कुठला आठवते बघा. तुझ्या गळा माझ्या गळा आठवतंय ऐकायचं? नक्कीच नक्की ऐकूया. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, ताई आणखी कोणाला. किती गंमत आहे नाही त्या गाण्यामध्ये. आणि अशाच गाण्याचं, गाण्यातला भाव उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की तुझं आणि माझं म्हटल्यानंतर त्यात कोणकोणती नाती येऊ शकतात. बघा, विचार करा. 45 15 41 32 आणि 45 15 41 33 हे दूरध्वनी क्रमांक गाणी सुचवण्यासाठी किंवा व्हॉट्सअपवरती पण तुम्ही गाण्याची फरमाईश करू शकता. 8657 66 1071.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आज आपण बोलतोय तुझं आणि माझं या शब्दांबद्दल. मित्रांनो, शापित नावाच्या चित्रपटामध्ये एक प्रश्नांकित गीत आहे. बघा ना, म्हणजे ज्या वेळेला दोघांचा संसार सुरू होतो त्यावेळेला तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, आणि लगेच उत्तरही दिलेलं आहे, तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नवं. म्हणजे या गाण्यामध्ये प्रश्न आणि त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर आहे. मुळात एक अतिशय उत्तम असा आशावाद त्या गाण्यातनं मांडलेला आहे.

0: घोरपडे यांचा हरिपूरवरनं मेसेज आलाय, सुप्रिया घैसास चेंबूर. सगळी नावं वाचणं शक्य नाही आहे, पण पटकन जे आत्ता काही समोर मेसेजेस दिसत आहेत, रोहिणी बापट, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून, त्यानंतर संपर्क झालेल्या शशिकांत ढवळे सातारा इथून, मग संपर्क होते रुपाली भगत, रवींद्र खरे, स्वाती कवठेकर, संदेश आजगेकर ठाण्याहून, त्यानंतर प्रशांत सुतार, अनेकांचा संपर्क होतोय. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि मग त्यानंतर शापित चित्रपटातलं तुमच्या आवडीचं गीत नक्की ऐकवतोय. प्रतीक्षा करा काही क्षणांची.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

जर कोणी उशिरा रेडिओ ट्यून केला असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण अशी गाणी ऐकतोय की ज्याच्यामध्ये तुझं आणि माझं किंवा तुझी आणि माझी, तुझे आणि माझे अशा शब्दांचा उल्लेख आहे. म्हणजे फक्त तुझा किंवा माझा असा शब्द नको तर दोन्ही शब्द हवेत. कसं आहे बघा, जीवनामध्ये अशा अनेक आठवणी असतात की ज्या आठवणींमध्ये तुझ्या आणि माझ्या या दोन्ही शब्दांना खूप महत्त्व असतं. आणि मग ज्यावेळेला पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये कोणाची तरी कुठेतरी भेट झालेली असते. गाणं लक्षात आलं असेल, मराठी भावगीतांच्या दुनियेमधलं एक अतिशय उत्तम गीत, भेट तुझीच माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची.

मित्रांनो, स्वामी मालिका तुम्हाला आठवत असेल. रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावरची अतिशय उत्कृष्ट अशी दूरदर्शनवरती गाजलेली मालिका. मालिकेचं शीर्षक गीत तर लोकप्रिय झालंच, पण त्या मालिकेमध्ये एक असं गीत घेण्यात आलं की ज्याच्यामध्ये प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण या सगळ्या भावनांचं मिश्रण होतं. सुधीर मोघे यांनी ते गीत रचलं आणि पुढे अधांतरी मालिकेच्या नंतर जो अल्बम प्रकाशित झाला त्यामध्ये मालिकांची शीर्षक गीतं आणि स्वामी मालिकेत घेण्यात आलेलं हे गीत समाविष्ट करण्यात आलं. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, हेच गीत आता ऐकवतोय. गीत सुधीर मोघे यांचं.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवर सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे। सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल, आणि आज आपण बोलतोय अशा गाण्यांबद्दल की ज्याच्यामध्ये तुझं आणि माझं या शब्दांचा उल्लेख आहे। मित्रांनो, अनेक अमराठी कलाकारांनी मराठीमध्ये उत्तम पार्श्वगायन केलेले आहे। आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि आवडते गायक म्हणजे किशोर कुमार। किशोर कुमार यांनी मराठी चित्रपटांकरता सुद्धा पार्श्वगायन केलेलं आहे, आणि तुम्हाला अश्विनी येणं तर आठवत असेलच गीत, पण त्याचप्रमाणे आणखीन एक गीत, हा गोरा गोरा मुखडा, हे घोळात घोळमधलं ते सुद्धा आठवत असेल। अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं एक युगलगीत आहे जे अतिशय धमाल आहे, आणि ज्याच्यामध्ये तुझी आणि माझी जोडी कशी जमली त्याचा उल्लेख आहे।

जी माझी जोड़ी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली गोरी गोरी गोरी गोरी इश्काची नोट ही

मित्रांनो, गाण्यांमधली एखादी लोकप्रिय ओळ घेऊन एखाद्या मालिकेची निर्मिती होत असते आपल्याला माहितीच आहे, कारण अनेक मालिका जर आत्ता आपण बघितल्या तर त्या मालिकेंचं शीर्षक हे एखाद्या गाण्याची प्रसिद्ध ओळ आहे. म्हणजे बघा, फिरुनी नवी जन्मे नमी आहे, एकाच या जन्मी जणू आहे, वादा रहा ये क्या वादा रहा हिंदीमध्ये सुद्धा आहे, हम हे राई प्यार के आहे. पण एखाद्या मराठी गाण्यातली ओळ घेऊन आणि मुख्य म्हणजे त्या गाण्याचा संदर्भ घेऊन एक नाटकाचं शीर्षक सुद्धा आहे, ते लक्षात आलं असेल तुमच्या. सध्या रंगभूमीवर लोकप्रिय झालेलं नाटक ही दोस्ती तुटायची नाही, मुळात हे एका चित्रपटातलं गाजलेलं गाणं आहे ज्याच्यामध्ये तुझी आणि माझी त्या मैत्रीचा उल्लेख आहे. आणि रंगमंचावरती सुमित राघवन स्वतः हे गीत त्या नाटकात परफॉर्म करतो आणि प्रेक्षकांमध्ये सामील होऊन प्रेक्षकसुद्धा त्या गाण्यावरती ताल धरतात. अशाच दोस्तीचं हे गाणं ज्याच्यामध्ये तुझी आणि माझी या दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: आज आपण तुझं आणि माझं या शब्दांबद्दल बोललो रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आणि त्यानिमित्ताने बरीच गाणी ऐकायला मिळाली ज्याच्यामध्ये तुझं आणि माझं या शब्दांचा उल्लेख होता. भावा बहिणीचं नातं होतं, प्रियकर प्रेयसीचं नातं होतं, पती पत्नींचं नातं होतं. तुम्हाला आठवते गारवा नावाचा अल्बम जेव्हा आला होता तो गारवा नावाचा अल्बम खूप लोकप्रिय झाला आणि अनेक वर्ष म्हणजे बघा ना, खरं तर 25 वर्ष होऊन गेली तरी गारवाची लोकप्रियता अजून टिकून आहे आणि ते त्या गारवातल्या गाण्यांचं यश आहे. आणि मग गारवानंतर पुन्हा आणखीन एक अल्बम प्रकाशित झाला आणि तो म्हणजे सांज गारवा. सांज गारवामध्ये सुद्धा अशाच एका भेटीचं वर्णन केलेलं आहे. मिलिंद इंगळ्यांच्या स्वरातलं गीत नक्की ऐकूया. गीत आहे सौमित्र यांचं. ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.

0: तर अर्धात पुन्हा आपण भेटणारच आहोत. अनेकांचा संपर्क आज झालेला आहे आत्ता कार्यक्रमात. सुरेश बावकर, प्रशांत सुतार, श्रीकांत गोखले, रवींद्र कुडाळकर, सुधाकर गानू, त्यानंतर सुलभा आणि इरा भगत शहाबाज गावातनं, प्रफुल्ल गोखले, कमलाकर शेळके, विश्वास चांदोरकर, ईश्वरदास शेट्टी, किरण, त्यानंतर जयंत बर्वे, माधव वाघ, शुभदा, नम्रता सावंत, उर्मिला नित्सुरे, त्यानंतर विजय सोनार, महेश नामजोशी, विकास जोशी, राहुल रेणावीकर, धीरज चव्हाण, अनिल लिवे, अनंत देशपांडे, श्रीपाद जोशी, सुनंदा पाटील, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रकाश खरे, विजय जोशी, अरविंद कुलकर्णी, या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे. प्रतीक्षा करा काही क्षणांची, थोड्याच वेळात बातम्या आणि रेनबो फंडेची.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
2: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
1: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
3: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8,000 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास

0: प्रवास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: WhatsApp in life, one more calm. Ithe no aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आजबल, तुमच्याकरता सादर करतोय रेनबो फंडेचा उत्तरार्ध. पुन्हा एकदा शुक्रवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुमचं स्वागत. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय असे संदेश अनेकांनी पाठवलेले आहेत. खरोखरच बाहेर मस्त पाऊस पडतोय. मी सुद्धा आता या 10 मिनिटांमध्ये पटकन बघून आलो की बाहेर किती छान पाऊस येतो. आणि म्हटलं आता या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात आपण मस्त एका पाऊस गाण्यानं करूया.

मित्रांनो, आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या गोष्टीला खूप महत्त्व असतं असं आपण नेहमीच म्हणत असतो. आणि पाऊस म्हटल्यानंतर मला आत्ता एका गोष्टीची आठवण होते. थोडंसं 25 वर्ष मागे नेतो मी तुम्हाला. 25 वर्षांपूर्वी एक मराठी अल्बम सागरिका म्युझिकतर्फे प्रकाशित झालेला होता आणि त्यातनं 2 महत्त्वाचे कलाकार पुढे आले ज्यांच्या कारकिर्दीला आता 25 वर्ष या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पूर्ण झालेली आहेत. ते 2 कलाकार म्हणजे गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत. हे दोघं एका अल्बमच्या निमित्ताने एकत्र आले आणि तो अल्बम म्हणजे पाऊस. पाऊस हे शीर्षक होतं. आता झालंय कसं, आता 8-8 गाण्यांचे अल्बम नाही प्रकाशित होत, तर आता एखादं गाणं रिलीज केलं जातं आणि ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातनं किंवा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते गाणं रिलीज होतं. पण पूर्वी म्युझिक लॉन्च, संगीत अनावरण सोहळा मोठ्या प्रमाणावर होत होता. कॅसेटचा सीडीचा जमाना होता तो, तेव्हाची गोष्ट आहे. 25 वर्ष मागे जाऊया, पण तो अल्बम आजही आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो, त्यातली गाणी ऐकाविषयी वाटतात. आणि पाऊस आहे तर त्या पाऊसाच्या वेगवेगळ्या छटा ज्या गीतातनं दाखवलेल्या आहेत तेही गीत. गायक कलाकार अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत, संगीत अवधूत गुप्ते.

चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेलं गीत होतं आणि पाऊस अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. 25 वर्षापूर्वी प्रकाशित झालेला अल्बम, त्याची लोकप्रियता आजही टिकवून आहे. आता एक नजर टाकूया आपण आजच्या चित्रपटसृष्टीत काय घडतंय त्याच्यावरती. मित्रांनो, 2026 सालाचा जर विचार केला तर सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर असलेले, ही शैली असलेले अनेक चित्रपट आले. आणि जर त्याच्याही आधी म्हणजे 2025 पासूनचा जर विचार केला तर लक्षात येईल की जारण चित्रपट जेव्हा आला ना, अमृता सुभाष यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट आणि अनिता दाते यांनी साकारलेली अतिशय वेगळी भूमिका जारण चित्रपटातली, त्यानंतर रहस्यमय चित्रपट, भय चित्रपट, हे सगळे 2025 पासून जास्त येऊ लागले. क्राईम, गुन्हा, गुन्हेगारी विश्वावरती प्रकाश टाकणारे चित्रपटही आले आणि त्यामध्ये एका चित्रपटाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आणि तो म्हणजे सालबर्डी. हा चित्रपट सालबर्डी गावात घडलेली एक घटना, त्या घटनेचं चित्रण यामध्ये केलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे गाव म्हटल्यानंतर तिथं काही अंधश्रद्धा असू शकतात, त्यातनं काही गुन्हे निर्माण होऊ शकतात, या सगळ्यावरती भाष्य करणारा चित्रपट होता. पण या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला तुफान पाऊस आला. मुसळधार पावसामुळे 1-2 वेळेला शूटिंग रद्दसुद्धा करावं लागलं, पण तरीसुद्धा सगळे कलाकार चित्रपटातले, शशांक शेंडे, पूजा सावंत, गश्मीर महाजनी, सगळे कलाकार अतिशय उत्तम पद्धतीने या चित्रपटात काम केले. आणि अशा नैसर्गिक परिस्थिती म्हणजे ज्यावेळेला भरपूर पाऊस पडला, तिथं दऱ्याखोऱ्यातनं वाट काढायची होती आणि अशा पावसामध्ये सुद्धा त्या चित्रपटाचं चित्रण झालेलं आहे. आणि या चित्रपटामध्ये त्या कथानकाला, त्या रहस्याला पुढे घेऊन जाणारा एक गोंधळ आहे. कारण त्या चित्रपटामधलं जे कथानक आहे की अचानकपणे लहान मुलं गायब व्हायला लागतात आणि लहान मुलांची प्रेत नदीबाहेर येतात आणि मग त्यामागे कोण असतो, ते गुन्हे करणारा कोण असतो, ते शोधण्याकरता नियुक्ती होते मनोरमा प्रधानची, असं कथानक त्या चित्रपटात होतं. आणि त्यामध्ये क्लायमॅक्सला जे गीत आहे, गोंधळ गीत, अजय गोगावले यांच्या स्वरातलं अतिशय उत्कृष्ट झालेलं ते गीत, ते ऐकूया.

माळचा दोर याव समोर या कुळ पोरग जगदंब काळ जाहला काळा कभिंग राकूस एक आसरा बाळा तुझीच कटूस दाट मनात कल्लोळ तूच माऊली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ

मावली सांभाळ गोंद तुझी गते जाळ लख हो उदया भाळ आयु देग तू हो देग जागर तुझाच आता गोंधळ अंबे

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

मित्रांनो, आता आपल्याला वेध लागलेले आहेत ते आषाढी एकादशीचे आणि पंढरीच्या वारीचे. पंढरीच्या वारीचं चित्रण करणारे अनेक चित्रपट आपल्याकडे आहेत, पण वारीवरची जी गीतं आहेत ना, ती गीतंसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल तर लय भारी हा जो चित्रपट होता, त्यातलं माऊली माऊली गाणंसुद्धा लय भारी ठरलं होतं. पुन्हा एकदा अजय गोगावले यांच्या स्वरातलं वातावरण निर्मिती करणारं गीत, रितेश देशमुख यांचा हा चित्रपट अतिशय यशस्वी झालेला होता बॉक्स ऑफिसवरसुद्धा, आणि खूप उत्तम असं संगीत त्या चित्रपटाला लाभलं होतं. होळीचंसुद्धा त्यातलं गाणं खूप गाजलं होतं. पण आत्ता आपण वारीचं गीत ऐकणार आहोत.

7:45 होत आहेत. आता आपण प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 53 वा.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: दादरचा टिळक पूल पश्चिमेकडे ज्या ठिकाणी उताराला लागतो त्या उतारावरच महानगरपालिकेचं वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान आहे. परंतु हे काही त्याचं मूळ नाव नव्हे. हे उद्यान जेव्हा तयार केलं तेव्हा त्याचं कामचलाऊ नाव दादर ओव्हरब्रिज पार्क असं होतं. जेव्हा दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आलं तेव्हा हे उद्यान आपोआपच दादर टिळक ब्रिज गार्डन असं झालं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही काळ अगोदर म्हणजे दिनांक 3 मार्च 1947 रोजी महापालिकेने या उद्यानाचं नाव वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असं केलं आणि तेव्हापासून हे उद्यान त्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं.
2: या उद्यानाचा इतिहास मोठा रंजक आहे आणि तो सुरू होतो मुंबईत नळ पाणी योजना सुरू झाली तेव्हापासून. ही योजना सुरू होण्यापूर्वी शहरातली तळी आणि विहिरी हाच खरं तर मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता. जुन्या मुंबईत पाण्याचा फारसा तुटवडा तसा कधीच नव्हता. जमिनीखाली 20-25 मीटर खोल खणलं की पाणी लागायचं, त्यामुळे घरोघरी विहिरी. आज ऐकलं तर विश्वास बसणार नाही पण त्या काळी मुंबई शहरात जवळपास 100 तलाव होते. मुंबई शहर म्हणजे कुलाबा ते सायन आणि माहीम एवढंच, त्यात उपनगर नाहीत. आणि या विहिरी आणि तलाव मुंबईकरांची पाण्याची तहान भागवायला पुरेसे होते.
1: पण हे सुख पाऊस चांगला पडला तरच उपभोगता येईल. ज्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असे त्या वर्षी मात्र मुंबईकरांचे पाण्याचे भयंकर हाल होत असत. असं अनेकदा होत असे. सरकारनं यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे प्रयत्न चालवले होते.
2: सन 1850 मुंबईसाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. याच दशकात देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. मुंबईतली पहिली कापड गिरणी ही याच दशकात सुरू झाली. मुंबईनं कात टाकली. रेल्वे गिरण्यांमुळे मुंबई भराभर वाढू लागली. मुंबईची तहान भागवणाऱ्या विहिरी आणि तलाव यामुळे अपुरे पडू लागले. अशातच सन 1854 ते 1860 या 6 वर्षांच्या काळात सातत्यानं कमी पाऊस पडत राहिला आणि सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. सन 1856 सुमाराची पाणी टंचाई अत्यंत गंभीर होती. आता मुंबईची लोकसंख्याही वाढून सुमारे 5 लाखापर्यंत पोहोचली होती. सरकारला मुंबई शहराच्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करायची गरज भासायला लागली.
1: सन 1856 मध्ये ब्रिटिश सरकारनं मुंबईतल्या सततच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून विहार वॉटर वर्क्स राबवायला सुरुवात केली. याच कामातून पुढे विहार तलावाची निर्मिती झाली आणि मुंबईच्या जलपुरवठ्याचा पाया रचला गेला. मुंबईत नळानं पाणी मिळायला सुरुवात झाली

0: पुढच्या काही वर्षात तुळशी, पवई आणि तानसा इत्यादी पाणी योजना मुंबईत सुरू झाल्या. 20व्या शतकाच्या प्रारंभाच्या 2-1 दशकातच मुंबईत नळानं पाणी यायला सुरुवात झाली.
1: नळ पाणी योजनेमुळं मुंबईकरांना तलाव विहिरींची गरजच भासेनाशी झाली. त्यामुळे घराच्या आवारातल्या विहिरी बुजवायला सुरुवात झाली आणि तलावांचा उपयोग मुंबईकरांनी सार्वजनिक कचरा कुंडी म्हणून करायला सुरुवात केली. त्यामुळे झालं काय की परिसरातली अस्वच्छता वाढली, तलावात साठणाऱ्या कचऱ्यामुळं पाण्याला दुर्गंधी यायला लागली, डासांची पैदास व्हायला अनुकूल वातावरणामुळं मलेरिया, हगवण, ताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव व्हायला लागला.
0: यावर उपाय म्हणून सरकारने मुंबई शहरातले सर्व तलाव बुजवायचं ठरवलं. त्या तलावांच्या जागी उद्यानं, मैदानं, सरकारी आणि महापालिकेची कार्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेऊन राबवण्यात आला. आपल्या नजरेला पडणारी अशी ठिकाणं म्हणजे माहीमच्या सिटीलाईट सिनेमाच्या समोर असलेल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी असलेला गोपी टँक बुजवून त्यावर महापालिकेने मार्केट बांधलं. हे मार्केट म्हणजे माहीमचा प्रसिद्ध मासळी बाजार. आज गोपी टँक फक्त गोपी टँक रोडच्या नावातच टिकून आहे. तिथूनच थोड्या अंतरावर श्री शीतळादेवी मंदिराच्या समोरच्या बाजूचा लहानसा तलाव बुजवून त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बांधण्यात आलं. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या समोर असलेला नरदुल्ला टँक बुजवून तिथे बगीचा तयार केला, तर दादर पूर्वेला असलेल्या नायगाव टँकमध्ये भरणी करून तिथे फायर ब्रिगेड स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली.
1: हा सगळा इतिहास उगाळण्याचं कारण म्हणजे दादरचं वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असंच एका तलावाच्या जागेवर उभारलेलं आहे. या जागेपूर्वी हंसाळी टँक नावाचा तलाव होता. कोतवाल उद्यानासमोर असलेला आरके वैद्य रस्ता त्या काळी हंसाळी टँक लेन म्हणून ओळखला जायचा.
0: मुंबईतल्या इतर तलावांप्रमाणे हा तलावही खूप जुना. तेव्हाचं छोटेखानी दादर वसलं होतं ते कबूतरखाना पोर्तुगीज चर्चच्या आसपास. कबूतरखान्याच्या उत्तरेकडे माहीमच्या दिशेनं वस्ती अशी नव्हती. शिवाजी पार्क अजून अस्तित्वात यायचं होतं. टिळक पूल तर तेव्हा कल्पनेतही नव्हता. या तलावाच्या पलीकडे असलेल्या शिवाजी पार्क नजीकच्या समुद्रावर सूर्यास्तानंतर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नसे, त्यामुळे दिवे लागणीपर्यंत एकत्र येऊन निवांत गप्पा मारण्याचं ठिकाण म्हणजे हंसाळी तलावाचा काठ. पण दिवसा मात्र हा तलाव गजबजलेला असे. ही गजबज सुरू होत असे भल्या पहाटेच.
1: सन 1854 पासून पुढे मुंबई शहरात धडाधड गिरण्या सुरू होत होत्या. परळ, नायगाव, शिवडी भागात असलेली शेती आणि मळे गिरण्यांच्या अवाढव्य इमारतींखाली गडप होत होते. त्याचवेळी लोकसंख्या वाढत असल्यामुळं अन्नधान्य, भाजीपाला, दूध दुपत्याची मागणी वाढायला लागली. मुंबईतल्या लोकांना या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी आपसुकच येऊन पडली ती दादर, माहीम आणि त्या पलीकडच्या उपनगरांमधल्या शेतकरी मळेवाल्यांवर. 1867 आसपास विरार लोकल सुरू झाली आणि मुंबईकरांसाठी थेट तिथून भाजीपाला यायला लागला. पहाटेच्या पहिल्या लोकल गाडीनं येणाऱ्या भाजीवाल्यांना वसईवाले असं नामाभिधान लाभलं ते तेव्हापासून.

अज्ञात मुंबई। आज आपण ऐकत होतो दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा पहिला भाग। उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 53वा. मित्रांनो, आज सकाळी 10 वाजता FM गोल्ड वाहिनीवरती आपल्या भेटीला येईल RJ मधुलिका, आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत FM रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल RJ प्रफुल्ल. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसहचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल, 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतनं बातम्या आपण ऐकाल, 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल, आणि 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आस्वाद घेऊ शकाल. आत्तापुरते इथेच थांबूया. गणेशला अनुमती द्या. नमस्कार.

प्रतिपादन, भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध, अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात, पंचायती राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर। आता सविस्तर बातम्या। भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं। जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले। ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली। ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे। सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला। त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला। अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे। इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत। भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं, तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली। 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे। दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली। या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत। त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत। यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्यसेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या

पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. ICC महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागाकडे काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही मंत्री झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. शाळांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याचं काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. 2023 ते 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्ष तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भारत फ्रान्स सामरिक भागीदारी ही शाश्वत, लवचिक आणि नवोन्मेषावर आधारित विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पॅरिस इथं भारत फ्रान्स उद्योग गोलमेज परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. तांत्रिक प्रगती, पुरवठा साखळीचं विविधीकरण, ऊर्जा संक्रमण आणि भूराजकीय घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत वेगानं परिवर्तन होत आहे असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना विकसित भारत 2047 प्रवासात भारताशी भागीदारी करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या मार्गावरून सुरुवात झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी BBF तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

त्यांनी आज धाराशिव तालुक्यातल्या रुईभर इथं शेतकऱ्यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. कमी पर्जन्यमान असलं तरीही बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची उगवण क्षमता टिकून राहतं असं त्यांनी सांगितलं. बीज प्रक्रिया तसंच बीबीएफ तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक, कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर चारा बियाणे वाटप, कीटकनाशकांसाठी कामगंध सापळ्यांची कार्यपद्धती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी समजून घेतली आणि वृक्षारोपण केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या वतीनं काल सहकार सप्ताहानिमित्त विणकरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पैठण पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, प्रादेशिक उपायुक्त वसंत घुले यावेळी उपस्थित होते. बीड जिल्ह्यात नेकुनूर इथं प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाला सर्वपक्षीय कृती समितीनं तीव्र विरोध दर्शवला आहे. आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं. भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहतूक सुविधा आणि भविष्यातील विकास लक्षात घेता चौसाळा इथं नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी समितीनं केली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसानं सखल भागात काही ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या ओढ्यांना पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 21% भरलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीही 10 फुटावरून 12.7 फूट इतकी वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण। आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत। राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील। 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे। सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल। त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील। पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलात लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे। राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल। गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे। भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं। पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या। शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे। जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला। जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या

0: राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लेटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमता तेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्र खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार दोस्त हो, हाय हेलो नमस्कार आणि शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी आणि त्याचबरोबर न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। तर मी तुमचा मित्र अर्थात आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत। चला दोस्त हो बोलू काही या आपल्या सुंदर अशा आजच्या कार्यक्रमात।
2: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
3: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार एफएम रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही।
2: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
1: तर सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात ते सांगा, कसे आहात म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो आहोत आणि खऱ्या अर्थानं असे भेटलो आहोत संवादाच्या मार्फत आणि एफएमच्या मार्फत। तर तुम्ही सगळे छान आहात असं मी समजतो आणि आजच्या या सुंदर अशा चला दोस्त हो बोलू काही आपल्या कार्यक्रमात सुरुवात करतो। सगळ्यात आधी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि सुरुवात करूया आपल्या आवडत्या गमतीशीर कोड्याच्या खेळाला, नाही का? चला मग आजचं काय गमतीशीर कोड आहे जाणून घेऊया। कोड असं आहे की लहान थोरांचा मी स्वानंद, कष्टाच्या दिवसातही देतो मनमुराद आनंद, कधी गातो गाणी कधी गोळा करतो नाणी, कधी सोडवतो बुद्धीची कोडी अनंत, मी प्रत्येकाच्या मनात आहे जिवंत, ओळखा पाहू मी कोण। चला चला सांगा कोण आहे आणि काय आहे ते जे प्रत्येकाच्या मनात आहे अजूनही जिवंत। चला झटपट पटापट मला उत्तर सांगा आणि व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी आपला क्रमांक आहे 86 57 66 10 71। पुन्हा सांगतोय 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 43 45 43 आपला स्टडी कोड आहे 022। चला जरा खाजवा डोकं आणि सांगा मला काय आहे उत्तर पटापट।

बरं, सगळ्यांनी डोकं खाजवलेलं आहे उत्तर सांगण्यासाठी, पण बऱ्याच जणांना प्रश्न काय होता हेच कळलं नाही. पण हरकत नाही, काही जणांनी उत्तरं दिलेली आहेत त्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण श्रोते आपले जोडले गेलेले आहेत. शिल्पा तोडणकर अंधेरीवरून, अशोक पाटील वरळीवरून, शुभलक्ष्मी याही आहेत, त्याचबरोबर विजेंद्र घाटोळ अकोल्यावरून, असे अनेक अनेक अनेक श्रोते आपल्याला जोडलेले आहेत. महेश भाटकर हे सुद्धा जोडलेले आहेत. आणि उत्तर आहे ज्या प्रश्नाचं, खऱ्या अर्थानं कोड्याचं, अर्थात छंद. येस, आपल्या मनात असलेला अजूनही सगळ्यांच्या लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत जो छंद असतो, जो आपण सगळेजण जोपासतो, मग तो कुठलाही असतो, कुठलाही असे, पण हा छंद प्रत्येकाच्या मनात कायम असतो. तर छंद म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडणे, अर्थातच त्याची काही व्याख्या सांगायची गरज नाही, तरी सुद्धा त्याविषयी रस घेऊन आपण ती जोपासतो, ती गोष्ट, त्याला छंद म्हणतात. कारण त्यातूनच आपणास वेगवेगळा आनंद मिळतो, एक सकारात्मक समाधान सुद्धा मिळतं. आणि श्रोते हो, आजकाल सोशल मीडियाचं जरा युग सुरू आहे, आणि सोशल मीडिया म्हटलं की नवीन नवीन ट्रेंड आलेच, नाही का? मग कधी कधी जुन्या गाण्यांवर थिरकणारी मंडळी सुद्धा दिसतात, किंवा मग ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅगवर प्रेम व्यक्त करणारी मंडळी सुद्धा दिसतात. असे बरेच ट्रेंड आपण सुद्धा बघितलेले असतीलच आणि स्वतः केले सुद्धा असतीलच. त्या दिवशी मी सुद्धा असाच सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना असावा एखादा छंद नावाचा ट्रेंड बघितला, ज्यावर प्रत्येकजण आपल्या आवडत्या छंदाचं प्रदर्शन करत होते. मग म्हटलं, हे जे छंद आहेत ते तर आपण बऱ्याच जणांनी ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत. मग मी जरा थोडा शोध लावला आणि जरा वेगळ्या छंदांचा शोध मला लागला, म्हणजे जरा विचित्र आहेत असे छंद जे मी शोधलेले आहेत, बघूया ते कुठले आहेत. म्हणून म्हटलं, आज जरा चला दोस्तो बोलू काही मध्ये गमतीशीर आणि विचित्र छंदांविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया एक सुंदर गीत.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: यार, मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
4: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी। ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा।
5: हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी। बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर।
6: अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in।
7: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
8: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही।
9: तर चला दोस्त हो बोलू काही मध्ये आज आपण जाणून घेतोय छंदांबद्दल, पण ते विचित्र छंद काय आहेत त्याबद्दल। तर काहींना गाण्याचा छंद असतो, काही वाचनाचा छंद असतो, काहींना तर काहींना चित्रकलेचा छंद असतो। पण मिशा वाढवण्याचा जगावेगळा छंद तुम्ही कधी ऐकलात का हो? नाही म्हणजे हा जरा ऐकायला विचित्र आहे पण खरं आहे। जयपूरचे रामसिंग चौहान यांना आपल्या मिशांवर एवढं विशेष प्रेम आणि त्यातूनच त्यांनी हा छंद जोपासला। अहो, 14 फूट लांब मिशा त्यांच्या आहेत। काही साधी गोष्ट वाटली का? गेल्या 32 वर्षांपासून ते मिशा वाढवत आहेत आणि त्याचे जतन सुद्धा करत आहेत। जगातील सर्वाधिक लांब मिशीचा रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलाय। यानंतरचा छंद तेवढाच निराळ आहे। आजवर आपण ऐकलंय की महिलांना नखांविषयी विशेष प्रेम असतंच, पण हे प्रेम जरा जास्तच वेगळं आहे, बरं का? बरं, नखे वाढवण्याचा छंद काय आहे? तर USAच्या डायना आर्मस्ट्रॉंग ज्या आहेत, त्यांच्या हातांच्या नखांची एकूण लांबी जी आहे ती 1306 सेंटीमीटर, म्हणजेच 42 फूट। बाप रे, विचारही करवत नाहीये। जगातील सर्वाधिक लांब नखे असल्याचा मान त्यांनी मिळवलाय। काय छंद म्हणावा बघा। बरं, एकवे त्या महिला आहेत म्हणून मी मान्यही करेन, पण पुरुष सुद्धा या छंदात मागे नाहीयेत। म्हणजे सर्वाधिक लांबीच्या नखांचा विक्रम हा आपल्या भारताच्या श्रीधर चिल्लाल नावाच्या पुरुषावर, अर्थात त्यांच्यावर विक्रम आहे हा नोंदवला गेलेला। त्यांच्या डाव्या हाताच्या नखांची एकूण लांबी 909.6 सेंटीमीटर होती। आता काय म्हणावं या छंदाला सांगा। अजून एक असाच पुरुष महिलांना टक्कर देणारा छंद ज्यांनी जोपासलाय, तो छंद म्हणजे डोक्यावरील केस वाढवणे। अनेक स्त्रियांचे लांब सडक केस असतात हे आजवर आपण ऐकलंय हो, बघितलंय सुद्धा, पण तरुण मुलाचे सर्वात लांब केस असण्याचा हा जागतिक विक्रम 15 वर्षाच्या सिद्धकबी सिंग यांनी नोंदवलेला आहे। म्हणजे या मुलाचे केस 130 सेंटीमीटर इतके लांब आहेत। काय मजा आहे ना, म्हणजे बघा ना किती जगावेगळे असे छंद आपण आता ऐकतोय। अजून बरेच छंद आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत, पण ऐकूया त्याआधी एक छान गाणं।

असे निरनिराळे छंद ज्यांनी जोपासले आहेत त्यांची आज आपण माहिती घेत आहोत आणि या छंदांविषयी आज आपण जाणून घेत आहोत. पहिले लोक आपल्या आवडत्या व्यक्तीचं किंवा स्वतःचं नाव हे शरीरावर गुंतवायचे, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला आपण गुंदन असं म्हणतो. पण आता काळ बदललाय आणि त्याला टॅटू असं नाव दिलंय. आता या टॅटूचा छंद लागलेली माणसं आहेत आपल्या या सगळ्या जगात. तर न्यूझीलंडच्या लकी डायमंड रिच हे जगातील सर्वाधिक टॅटू गुंतवलेले पुरुष आहेत. त्यांनी त्यांच्या डोळ्यांच्या, पापण्यांच्या, हिरड्यांच्या आणि कानांच्या आतील भागात संपूर्ण शरीरावर शाई गोंदून घेतली आहे. हा त्यांचा हा विचित्र छंद आहे. त्यांना आवड आहे त्या टॅटूची. बरं, मी जर म्हटलं की आपले दोन हात जे काम करू शकतात ते आपलं एक नाक सुद्धा करेल, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? नाही ठेवणार. तुम्ही हसाल, मला माहिती आहे. पण सगळ्यांच्या नाकावर टिचून खुर्शीद हुसेन यांनी एक नवा छंद जोपासलाय. कोणता माहिती आहे का? नाकाने सर्वात जलद कम्प्युटरच्या कीबोर्डवर टायपिंग करणं. काय काय म्हणावं म्हणजे या छंदाला. म्हणजे सॉरी, खरं तर यात त्यांनी विक्रम नोंदवलाच आहे. पण कुठल्या प्रकारचे छंद आहेत? सहसा आपण हाताने टाईप करतो, पण या पठ्ठ्याने थेट नाकाने टाईप करत अजब विक्रम केलाय. त्याने 47.44 सेकंदात 96 अक्षरं लिहिली आहेत आणि त्याने रोज 6 तास हा सराव केलाय. नाकावर प्राविण्य मिळवलंय. बघा काय काय छंद आहेत आणि काय काय छंद जोपासतात माणसं. बघूया. मी तोपर्यंत मीही प्रॅक्टिस करतो जरा, कीबोर्डवर नाकाने टाईप होतंय का? तोपर्यंत तुम्ही सुंदर गाणं ऐका.

नाही बाबा, नाही म्हणजे मी प्रयत्न बराच केला पण नाही माझ्याने झालं. नाकाने कीबोर्ड वर टाइप करायचा प्रयत्न केला पण नाही होत आहे. बघू नंतर कधीतरी तो प्रयत्न करेनच. पण असे हे छंद जर तुम्हाला सुद्धा असतील जगावेगळे तर प्लीज आम्हाला मेसेज करा आणि आम्हाला सांगा तुमचे हे वेगवेगळे छंद. थोडक्यात काय गमतीशीरही असतील, विचित्रसुद्धा असतील, पण छंद जोपासणं फार महत्वाचं आहे, नाही का? तर आपल्या या संपूर्ण छंदांविषयी आपण जाणून घेताना आपला महाराष्ट्र सुद्धा काही मागे नाही आहे, बरं का? महाराष्ट्रातील तरुणांनाही आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी आगळे वेगळे छंद जोपासलेत, ज्यामुळे आपला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं एका वेगळ्या लेवलला आज जगात नाव गाजवतोय. तर कोण आहेत ते व्यक्ती आणि कोण आहेत ते वेगळे छंद जोपासणारी आपले महाराष्ट्रातील सुपुत्र? तर नाशिकच्या जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकावर कलाकृती साकारण्याचा छंद जोपासला आणि या छंदाचा पुढे जाऊन त्यांनी विक्रम नोंदवला. विविध देवदेवता, महापुरुष, समाजसुधारक, खेळाडू, राजकीय नेते आणि चक्क अयोध्यातील रामलल्लाची मूर्ती अशा अनेक कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत पेन्सिलच्या टोकावर. 93 कडीची साखळी त्यांनी तयार करण्याचा विक्रम देखील केलाय. काय बोलणार, म्हणजे बघा ना क्या बात आहे. या त्यांच्या आगळ्या वेगळ्या छंदामुळे गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलंय. क्या बात आहे, अभिमान अभिमान अभिमान. त्यानंतर दुसरं नाव आहे आपल्या महाराष्ट्रातील अर्थात मुंबईमधील निखिल राणे यांचं. यांनी काय कसा छंद आहे बघा आणि त्या छंदाचं त्यांनी पुढे जाऊन काय रूपांतर कसं झालं बघा. त्यांना संगीताची आवड तर होतीच, पण संगीताची आवड जोपासता जोपासता त्यांना एका गोष्टीचा शोध लागला आणि तो म्हणजे शीळ वादनाचा. अहो, म्हणजे शिट्टी वाजवणे. पण ही कुठलीही शिट्टी कोणालाही बघून नाही आहे त्यांनी वाजवली. त्यांनी संगीतात त्यांनी साथ दिली आणि त्या संगीतात्मक शिट्टीचा पुढे जागतिक स्पर्धेत अर्थात जपान येथे त्यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती, वर्ल्ड व्हिसलिंग कॉन्व्होकेशन, आणि त्यात भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यापैकी हिकी फुकी अशा प्रकारात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. म्हणजे किती अभिमान आहे या आपल्या सुपुत्रांचा, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचा. महाराष्ट्र ही काही कमी नाही आहे हे सांगून त्यांनी तिथे दाखवलेलं आहे. याच नोटवर खरा तर आज अभिमान बाळगत या छंदांचा. जय जय महाराष्ट्र तर झालंच पाहिजे, नाही का? आणि 2:58 झालेली आहेत. 3 वाजता आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहोत आणि पुन्हा एकदा 3:10 आपण भेटणार आहोत आपल्या सप्तरंगी साथ मध्ये. तोवर तुम्ही ऐकत रहा FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 146 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत, असंही उत्तरात नमूद आहे.
विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,000 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगी

प्राधिकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो।
2: नमस्कार श्रोते हो, 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। आणि मी तुमचा मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत। आज काय आहे विषय याबद्दलची उत्सुकता तुम्हाला सुद्धा लागली असेलच। तर आज आपण एका सुंदर लघुपटाविषयी बोलणार आहोत। आजचा विषय जेनझीला खास करून रिलेट तर होईलच, पण त्यांच्या आधीच्याही पिढ्यांना रिलेट होईल हे मात्र नक्की। कुठला आहे तो लघुपट आणि काय आहे त्याची कथा जाणून घेऊया, पण त्याआधी ऐकूया एक सुंदरसं गीत।

0: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
1: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी।
0: ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा।
1: हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी। बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर।
2: अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in।
3: हो अगदी बरोबर ओळखलात तुम्ही, ही गोष्ट प्रेमाचीच आहे आणि नात्यातल्या गुलकंदाची सुद्धा। पण काय ना की आजचा काळ जरा बदललेला आहे, त्यामुळे काळानुसार प्रेमाची परिभाषा सुद्धा ही बदलत राहतेच, नाही का मंडळी? तर असाच सुंदर लघुपट ज्याचं नाव आहे लव्ह बाय चान्स, अविवाहित तरुण आणि तरुणीची ही कथा, सो कॉल्ड लग्न परंपरेवर आधारित असलेली ही कथा एकूणच नात्यावर भाष्य करते, अगदी हलक्या फुलक्या कोपरखळ्या देत। मॅट्रिमोनी साईटवरील स्थळाला भेटायला आलेले ते दोघं, असाच अगदी टिपिकल भासणारा सेटअप, पण हाच या लघुपटाचा प्लस पॉईंट आहे, म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या अँगलने रिलेट होणारच हे मात्र नक्की, कारण दोघांच्या तोंडी अगदी तुमच्या माझ्या मनातले संवाद आहेत। जणू प्रत्येकाची आपल्या जोडीदाराकडून असलेली अपेक्षा त्यात मांडली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या जोडीदाराची अपेक्षा पूर्ण करतोय का हा फॅक्ट चेक सुद्धा सोबत मिळतोच। तर यातील मुख्य कलाकार म्हणजे तरुणींचा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी, आणि तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणजे अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर। या गोड जोडीची क्यूट स्टोरी आपल्याला बघायला मिळणार आहे, अर्थात लव्ह बाय चान्स मध्ये, आणि त्या पुढे त्यांचे काय होतं नक्की सांगणार आहे। पण त्याआधी ऐकूया एक सुंदर गाणं, अर्थात अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातलं।

काय मग, प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण आता ही गोष्ट दोघांची आहे, ही कोणाची आहे गोष्ट? तर शाल्मली अर्थात शाल्मलीची भूमिका जिने साकारलेली आहे ती अर्थात प्रियदर्शनी इंदलकर आणि वरद या पात्राची भूमिका ज्यांनी साकारली आहे ते आहेत विराजस कुलकर्णी. हे दोघंही एका कॅफेत भेटायला आलेले आहेत, पण वेगवेगळ्या व्यक्तींना, जे मॅट्रिमोनी साईटवर स्थळांपैकी एक आहेत. आता सुरुवातच शाल्मलीच्या आईच्या कॉलपासून होते आणि आईशी बोलताना शाल्मली मात्र कॉलवर चिडचिड करते आणि कॉल कट करून टाकते. अखेरीस ज्या मुलाला ती भेटायला आलेली असते त्याला कॅफेत जाऊन भेटते. त्यांचं फॉर्मल हाय हॅलो होतं, त्यानंतर ते बसतात. त्याच वेळी एका दुसऱ्या बाजूला एका टेबलवर वरद ज्या मुलीला भेटायला आलेला असतो तो तिच्याशी गप्पा मारत बसलेला असतो आणि त्याच क्षणी त्या मुलीचे संवाद शाल्मलीला ऐकू येतात. ते संवाद असे असतात की फॅमिली प्रेशरमुळे मी आज इथे आले, वी आर सॉर्टेड राईट, नकार कळून टाकूया घरी, आणि हे बोलून ती थेट निघून जाते. हे पाहून शाल्मली जरा थोडीशी भानावर येते आणि सेम डायलॉग्स ती त्या भेटायला आलेल्या मुलाला ऐकवते आणि सांगते की मलाही आईने पाठवलंय म्हणून मी इथे आले. हे ऐकून तो मुलगाही थोडासा रागावतो आणि मग तोही थेट निघून जातो. आता हा सगळा प्रकार वरद बघत असतो आणि वरदला बघून शाल्मलीला हे आठवतं की हा तर तिच्या मैत्रिणीच्या ऑफिसचा कलीग आहे. तिची होते पंचायत आणि मग सुरू होते गंमत. एका बाजूला मुलीकडून रिजेक्ट झालेला वरद आणि दुसरीकडे मुलाला रिजेक्ट केलेली शाल्मली. असे योगायोगाने भेटलेले हे दोघं पुढे जाऊन एकमेकांशी संवाद करतात का आणि संवादातून काही मार्ग काढतात का, जाणून घेऊया. पण ऐकूया त्याआधी सुंदर गाणं.

नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

तर ही जोडी पुढे काय करते, त्यांचं पुढे काय होतंय याबद्दलच आता आपण जाणून घेणार आहोत. तर खरं तर एकीकडे माय लाईफ माय चॉईस या विचारांची थेट बिनधास्तपणे बोलणारी शाल्मिली आणि त्याचबरोबर तेवढाच शांत आणि तेवढ्याच अबोल असलेला आपला वरद जो तिशी ओलांडलेला आहे. फायनली हे दोघंही एकमेकांना ओळख दाखवतात आणि मग सुरू होतो संवाद. दोघं एकमेकांना वैयक्तिक आयुष्यातील ऑनलाईन मॅट्रिमोनीवरील किस्से सांगतात. ते किस्से आता मी स्पॉइल करत नाही आहे कारण ते प्रत्यक्ष ऐकण्यात मजा आहे. सो बेसिकली शाल्मली ही फिल्मी आहे, तिचा प्रेमावर भयंकर विश्वास आहे आणि तिला लग्नही करायचं आहे, पण आजवर तिला योग्य जोडीदारच भेटला नाही त्यामुळे तिचं हे दुःख आहे. तर वरद हा प्रॅक्टिकल आहे, वय वाढत चाललंय म्हणून तो लग्न करतोय कारण घरातली मागे लागलेत. आता या दोघांची जी घुसमट आहे ना ती एकच आहे आणि त्याचं कारण म्हणजे फॅमिली प्रेशर. बघा ना मंडे, म्हणजे आजकालची पिढी ही याच फेजमधून जाते नाही का? म्हणजे जिथे तिथे आजकाल ज्या काही बातम्या ऐकायला महाराष्ट्रात मिळत आहेत आपण सगळेच जाणतो. कारण शाल्मिलीला जे काही तोंडून एक वाक्य आहे, संवाद आहे म्हणता येईल, ते असं आहे की हल्ली कुणी समजून घेणारच नाही आहे किंवा कुणासमोर प्रॉब्लेम आपण शेअर पण करू शकत नाही असं कुणी आपलं माणूस नाही आहे. म्हणजे या संवादातून हे सिद्ध होतं की आपल्याला हल्ली बोलायला वेळ नाही आहे एकमेकांशी किंवा घरातल्या माणसांशी, आणि महत्त्वाचं म्हणजे समजून घेणारी आता माणसं कमी राहिली आहेत. हे फार वाईट आहे. तर लग्न हे ओझं न वाटता कर्तव्य वाटायला हवं, बरोबर की नाही? आणि त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना समजून घ्यायला हवं. ऐकूया याच नोटवर एक सुंदर गीत आणि जाऊया पुढे.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: श्रोते हो, आपण आज लघुपटाविषयी बोलत आहोत आणि लव्ह बाय चान्स या लघुपटाविषयी शाल्मली आणि वरद यांच्या कथेविषयी आपण जाणून घेत आहोत। खरं तर अविवाहित जी जोडपी आहेत आजकाल ज्या जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, हे जर आपण एकदा फक्त ऐकून घेतलं तर नक्कीच त्याच्या मागच्या पिढींना किंवा त्यांच्या फॅमिलीला कळेल। तर लग्न ही परंपरा नक्कीच आपली संस्कृती आहे हे मान्यच आहे, पण ही संस्कृती जपत असताना नव्या पिढीचे विचारसुद्धा लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे, नाही का? आता बघा ना, म्हणजे साडीच्या जागी जीन्स आली, ती आपण स्वीकारली की मग आपण त्यामुळे जीन्स घालणारी सून ही संस्कारी असूच शकत नाही असं होत नाही ना। विचार किंवा संस्कार हे कपड्यांवरून जज करायचे नसतात, तर त्या व्यक्तीच्या गुणांवरून जज करायचे असतात, बरोबर की नाही? तर त्यातलाच एक संवाद मला खूप भावला, याचा अर्थ हाच होता की लग्नात फक्त स्त्रियांचंच का आत्मसमर्पण असतं? म्हणजे लग्न झालं की मुलीकडे लग्न झालं की मुलगीच फक्त मुलाकडे जाते, आई वडिलांना सोडते, स्वतःचे कम्फर्ट झोन सोडते, तोडते, नियम अटींचं पालन करते, पण पुरुष यातलं काहीच सहन नाही करत, नाही म्हणजे किंबहुना करू शकत नाही, म्हणजे अपेक्षा फक्त सुनेकडून किंवा मुलीकडून का? खरं तर हा एक सर्वे करण्याचा विषय आहे, आणि जर ती हे सगळं करते तर तिचा तो योग्य सन्मान करणं मला वाटतं प्रत्येक पुरुषाचं परम कर्तव्य, नाही का? म्हणजे आज ज्या जनरेशनमधून मुली येत आहेत किंवा नवनवीन त्यांचे मॉडर्न्स विचार जे आहेत ते ॲक्सेप्ट करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण विचार हे पिढ्यानपिढ्या बदलत असतात। माझी आजी जशी होती तशी माझी आई नक्कीच नाही आहे, आणि माझी आई जशी आहे तशी माझी भविष्यातली किंवा माझी होणारी बायकोसुद्धा नसेल। तर हा जो विचार आहे हा प्रत्येकाने ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मला वाटतं, आणि त्यातूनच

खऱ्या अर्थानं कुटुंब उभं राहतं, त्यातूनच खरं तर एक संसार उभा राहतो, आणि मग या सगळ्यांना बांधून ठेवणारं नातं घट्ट होतं, नाही का? ऐकू एक सुंदर गीत.

आपल्या या सप्तरंगी साथमध्ये बरेच श्रोते जोडले गेलेले आहेत. ठाण्यावरून सुनील सुर्वे सुद्धा आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर मोरेश्वर डायमोडकर हे सुद्धा जोडलेले आहेत. प्रणव शिंदे, त्याचबरोबर वैष्णवी छत्रे, त्याचनंतर विजेंद्र

घाटोळ अकोलावरून आनंद मोकाशी, गौतम भिंगारडे, मंगेश म्हात्रे, शुभलक्ष्मी मत्सकर असे अनेक अनेक अनेक श्रोते आज जोडले गेलेले आहेत. त्यांना कार्यक्रम आवडतोय असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अशोक शिंत्रे, त्याचबरोबर रघुनाथ कोल्हापूरवरून कानूनकर, रघुनाथ कानूनकर आणि स्वप्नील सुनील जोशी, सॉरी सुनील स्वप्नील जोशी रत्नागिरीवरून आहेत. किशोर पेडणेकर आहेत, श्रीपाद जोशी आहेत, पंकज मोहोड आहेत, असे अनेक आपल्याला श्रोते आज जोडले गेलेले आहेत आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं. मला वाटतं हा फक्त एक लघुपट विषय नाही आहे बघण्याचा, मला वाटतं तो समजून घेण्याचा विषय आहे. आजच्या पिढीचं काय म्हणणं आहे आणि आजच्या पिढीचं काय सांगणं आहे हे प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या सदस्यानं जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण लग्न ही जेवढी आनंदाची, जेवढी सोहळ्याची गोष्ट आहे, तेवढीच ती लग्न झाल्यावर किंवा लग्न जेव्हा सगळं संपन्न होतं त्यानंतर ते कसं सुरळीत व्हावं किंवा त्यानंतर कसे त्यात गोष्टी छान व्हाव्यात याच्यावर जास्त लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी एका मुलीला लग्न झाल्यानंतर आपल्या परक्या घरी यावं लागतं आणि तिला तेव्हा सांभाळणं हे फार गरजेचं असतं. तर अशीच ही शाल्मली आणि वरदची गोष्ट पुढे जाते आणि पुढे शाल्मली तिच्या मनातलं खरं तर स्वप्न सांगते. ती तशी फिल्मी आहेच आणि त्या फिल्मी दुनियेतली ही शाल्मली म्हणते की मला ना असा मुलगा हवाय जो माझ्यावर प्रचंड प्रेम करेल, जो माझे सगळे लाड पुरवेल आणि माझ्या झोनमध्ये तो खऱ्या अर्थानं फिट बसेल. आणि तो राजकुमार असा असावा की मी काहीतरी विसरावं आणि मी काहीतरी माझ्याकडून राहून जावं आणि तो माझ्या मागे मागे असा धावत स्लो मोशनमध्ये यावा आणि मला आवाज देऊन त्याने सांगावं अगाईक ना तू हे विसरलीस. इतकं छान आणि गोड तिचं त्या शाल्मलीचं स्वप्न आहे. यात काहीच मला वाटतं वावगं नाही आहे. प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं आपल्या मनातला, आपल्या स्वप्नातला राजकुमार कसा असावा किंवा कसा नसावा हे सुद्धा तिला ठरवण्याचं, तेवढंच खऱ्या अर्थानं मला वाटतं की तो हक्क आहे, तो अधिकार आहे. आणि तिचं म्हणणं आहे ते आपल्या प्रत्येकानं, पुरुषानं तो सन्मान करणं तेवढाच गरजेचं आहे. आणि मला वाटतं एवढा मोठा जो सोहळा, लग्न आहे, त्या लग्नात एवढ्या छोट्या छोट्या नाजूकशा गोष्टींवर जर आपण विचार केला तर मला वाटतं येणाऱ्या प्रत्येक पिढीला लग्न करावं ही जी मानसिकता आहे ती पुढे घेऊन जाण्याची परंपरा लागेल. कारण हल्ली लग्न का करत नाहीत आणि लग्न अजून का केलं नाही आहेस याचा प्रश्न पडतो अनेक जणांना. तर लग्न केलं पाहिजे, पण लग्न केल्यानंतरही तो संसार सांभाळण्यासाठी सुद्धा तेवढाच पुढाकार प्रत्येक घरातल्या माणसांनी घेतला पाहिजे, नाही का? मग खरं तर सुंदर हा संसार सुरू होतो. ऐकूया सुंदरचं गाणं सोनू निगम यांच्या आवाजात. आणि अर्थात 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या आणि पुन्हा एकदा 4 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या सप्तरंगी, माफ करा, आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकूया सुंदर गाणं सोनू निगम यांच्या आवाजातलं.

जर तुमच्या आजूबाजूला असेच अविवाहित काही मुलं किंवा मुली असतील तर त्यांनाही तुम्ही सांभाळून घ्याल, या अर्थाने त्यांचं म्हणणं ऐकाल, त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही समजून घ्याल. जर तुमचे कोणी तुमच्या ऑफिसमध्ये मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या कुटुंबात कोणी तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांना सतत त्रास देऊन विचारण्यापेक्षा त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया. चला, वेळ झाली आता खऱ्या तर निरोप घ्यायची आजच्या सप्तरंगी साथ मधून. काय झालं त्या दोघांचं आणि काय त्याचा तो गोड शेवट आहे हे बघण्यासाठी ना, म्हणजे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कृपया करून ती शॉर्ट फिल्म किंवा तो लघुपट बघावा लागेल, कारण ती बघण्यात जी मजा आहे ती सांगण्यात खरंच नाही आणि मला तो स्पॉइलर द्यायचाच नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज ती आवर्जून बघा प्रत्येकाने. चला, सुंदर सुंदर गाणं ऐकूया आणि 3:58 मिनिटांनी आपण आपल्या ठळक बातम्यासुद्धा ऐकूया.

आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा पराभव केला, तर पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 गोलने पराभव केला. स्पेन आणि पोर्तुगाल राऊंड ऑफ 16 मध्ये पोचलेले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला. तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळींनो, सांजेच्या पारीत मी तुमचो लाडको बाबलो तुमचा मनापासून करते स्वागत आणि पोरांपासून धोरणपर्यंत सगळ्यांका कोपरापासून घालते दंडवत. तशी तुमका सांगूची गरज नाही जा, पण तरी पण सांगतले. तुम्ही ऐकतास आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.0 MHz वर आणि त्याचबरोबर न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा. तुमच्या लाडक्या बाबल्यासोबत तर हातात घेवा आता चहाचो कप, हातात घेवा तुम्ही आता चहाचो कप गरमागरम घेवा आणि बाबल्याचे गजाली ऐकत राहा गप.

बाबल्याचे गजली तर खरीच असतात, त्यात आता तुमका सांगूची गरज नाही, आता तुमका कळलाच आहे की बाबलो ह्यो नेहमी खरा बोलता, पण खरा बोलताना खरा वागूचा लागतला, बरोबर की नाही? त्यामुळे आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटलो, त्यात पाऊस पण सुरू झालेलो असा, नाही काय मंडई? अहो तुमका आठवला काय मागच्या वेळी आपण गाराना घातलेला? नक्कीच, त्याच्यामुळेच या पावसाचं आगमन झालेला. त्यामुळे आता काय आहे की जसा आपण पाऊस नव्हतो इलो नव्हतो त्यासाठी आपण गाराना घातलेला, बरोबर की नाही? आठवता ना? हा माका आठवता चांगला, तुम्ही विसरला असताला काय पटकन विसरूक होता. शेवटी काय सगळे गजनी तर नसतले माका माहिती आहे, पण तरी सुद्धा आठवा जरा, डोक्यावर जरा थोडंसं प्रेशर आणा आणि आठवा की होय आपण गाराना घातलेला आणि त्यामुळे आपला या म्हणणं ऐकलेला असा आपल्या या वरुणराजान. पण आता तसा त्यांना म्हणणं ऐकल्यान, त्यांना त्याचा काम केल्यान, तसाच आपला अजून एक काम असा आणि ता म्हणजे आता आपण त्याचे आभार मानूचे लागतले, कारण त्यांना आपल्यावर एवढं छान छान छान वर्षाव केल्या ना, त्यामुळे त्याचे आभार तर निसर्गाचे मानूचेच लागतले. त्यामुळे चला पटकन आता हात जोडा, मागच्यासारखे जोडलास बघा, माझ्याशी खोटा बोललास तरी एक वेळ मी चालून घेत, पण वरचो जो असा त्याका काळजी असा, तुमची देवाक काळजी म्हणतात तसा असा, त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करा, तो जर रागावलो तर मग आघात पडताला. त्यामुळे हात जोडा प्रामाणिकपणे, हा आणि डोळे मिटा आणि माझ्या मागणं फक्त गाराना ऐका आणि त्याच्यात मध्ये मध्ये होय महाराजा म्हणा, एवढा साधा सोप्या हो, त्याचे आभार मानूचे आहेत आपणा, अर्थात वरुणराजाचे. चला सुरू करतोय मी आजचा पुन्हा एकदा नवीन आपला गाराना. तर जय देवा महाराजा, बारागावच्या बाराटीच्या बारा वैवाटीच्या महाराजा. तर ही सारी सृष्टी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत असताना तू त्यांच्या हाकेक धावलंस आणि आपलो वर्षाव सगळ्यांवर केलंस. आता आमका पाण्याची टंचाई भासूची नाय महाराजा, नदी नाले कसे बघ तुडुंब भरले तुझ्या कृपेन. आमका माहीत असा तू आमच्यावर वाईज रागावलेलंस, पण कारण त्याचं म्हणजे आम्ही माणसा म्हणजे पाण्याचो अति वापर करतो आणि प्लास्टिकचो सुद्धा करतो. आम्ही फक्त झाडाची गोड फळा चाकतो पण एक झाड लावूक मात्र विसरतो. पण आता महाराजा असा होऊचा नाय, आम्ही तुका सारे शब्द देतो की यापुढे आम्ही वृक्षतोड करूचव नाय, प्रदूषण करूचव नाय आणि पाण्याचो अति वापर सुद्धा करूचव नाय. किमान एक तरी झाड लावू आणि या निसर्गाचं रक्षण करू महाराजा. तर बारा पाचाचा गणित एक कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव आणि वरून राजा बळी राजावर असोच बरसत राहू रे महाराजा. एवढा गाराना घातल्यानंतर महाराजा पण पावतलो, निसर्ग सुद्धा पावतलो, फक्त तुम्ही त्याका दिलेलो शब्द पाळा. बघा कसो तुमचो ह्यो सगळो आजचो ह्यो संकट असा, आजचो ह्यो जो काय इलेलो एल निनो चो जो संकट आहे त्यांना कसं दूर पळवल्यान की नाही आपलं सगळं चमत्कार करून. चमत्कार म्हणजे कसं, निसर्ग शेवटी चमत्कार आहे हो, त्यामुळे त्याचे आभार मानणं गरजेचं. ऐकूया याच नोटवर एक सुंदर गाणं.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: पाऊस इलो बाबा, एकदाचो पाऊस इलो आणि पाऊस असो इलो आ की तो ऐकाचा नावच घेत नाया. म्हणजे असो पाऊस कोणाक नको हवो होय की नाही. म्हणजे प्रत्येक या सृष्टीतल्या प्राणी मात्राक, पशुपक्ष्याक आणि अर्थात आपल्या माणसांका सुद्धा त्याची गरज असा. पण माका वाटतं की जेवढी गरज असा ना त्याची, तेवढी आपण त्याची काळजी घेत नाही. म्हणजे पाऊस पडण्यासाठी आपणा कृत्रिम पाऊस पाडूचं लागता हो. म्हणजे पावसाचा सगळा ह्या अवलंबून आपल्या माणसांवर असा, आपल्या आपल्या वागणुकीवर असा, आपल्या सगळ्या एकंदरीत पर्यावरणावर असा. मग त्याच्यासाठी काय करूचा लागता ह्या काय सांगूची गरज नाही. मी काय शिक्षक नाही असं आहे, बरोबर की नाही. तर तुमका माहितीच आहे, झाड लावा. झाड लावल्याच्या नंतर त्या झाड मोठा करा, नाहीतर झाड लावून फक्त सोडून द्याशात. आणि पाऊस पाऊस पण येऊचो नाही, झाड पण राहवायचं नाही. त्यामुळे पावसासाठी झाडा लावूची गरज आहे, त्या आता वातावरण निर्माण करूची गरज आहे. तर खऱ्या अर्थानं या पावसाचा जा चक्र आ ता चक्र आपल्या माणसांसोबत सुरू राहावात, नाही काय. पण काही म्हणा, पाऊस ना एकदा दोनदा तीनदा असं पडत राहलो ना की असा वाटतं की फक्त तर पावसाकडे बघत राहावा. म्हणजे पावसाचं जो काय फील असा ना, फील तो वेगळोच आहे. त्यात मी मुंबईक आता येईल तुमका माहितीचा मामाकडे. तर त्या दिवशी झालं असं की मामाकडे बसलं होतं बाजूक मामाच्या, तर मामाक म्हटलं मामा काय रे

पाऊस भारी जा मुंबईचो, मी पहिल्यांदाच आता हो अनुभव घेतोय ना. म्हणजे गावी आमच्याकडे कसा पाऊस इलो रे इलो की पावसाच्या आधी आमका तयारी करूची लागता. म्हणजे कसली आपली लाकडा वगैरे भिजू नये, किंवा आमचा जा काय घर हा त्याच्यावर पत्र्यांवर वगैरे असा कौलांवर वगैरे असा कापड टाकूचं लागता, सगळी अशी खोपी करूची लागता. त्यामुळे आधीच आमका एक महिनाभर ती तयारी करूची लागता. पण इकडे तसा काय नाही हो मुंबईत. मुंबईत सगळीकडे कारोबार वेगळे सुरू, तर काय तुमका सांगूची गरज नाही हा. पण पावसातली जी मजा ना ती मुंबईतली मी पहिल्यांदा घेतोय आणि माका बघून भारी वाटला. तर मामा विचारलं, मामा काय रे पावसात काय जाऊचो प्लॅन वगैरे असं की नाही? तर मामा आमचं कसलो बोरिंग पर्सन, त्यामुळे मामाकडे काय असे काय ऑप्शन नसतात. मामी लय आमची ऍक्टिव्ह हा, मामीकडे लय ऑप्शन होतो. मामी म्हणते इथे जाऊ तिथे जाऊ, अन पन्हाळ्याला जाऊ लोणावळ्याला जाऊ. पण मामाचा काय म्हणणं अजून काय अजून त्यांना सांगितलं नाही. तर मी मामाक म्हटले मामा जा एक दोन दिवस असं मस्त प्लॅन कर आणि जेणेकरून मामीक फिरून आण रे, या पावसात जरा मजा वाटत ती का. पण तर मामा आमचं बोरिंग काय सांगता माका, माका म्हणता अरे कसला पाऊस, खिडकीतून पण तसाच दिसतो आणि घरातून पण तसाच दिसतो आणि बाहेर गेल्यावर पण तसाच दिसतो. मी म्हटला मामा ऐक, रेनकोटात पावसाची मजा घेण्यापेक्षा किंवा छत्रीत उभं राहून पावसाची मजा घेण्यापेक्षा किंवा घरात बसून पावसाची मजा घेण्यापेक्षा बाहेर पडून ना त्या पावसाचा आनंद घे, मोकळेपणान भीज मस्त एकदा, म्हणजे तुझ्या डोक्यातले विचार होत ना ते सगळे कचऱ्यासारखे असे निघून जातील. होय की नाही, करा की नाही? म्हणजे पावसात जर आनंद घ्यायचो असात ना तर पावसात भिजूचा लागताला. आणि मग चिंब भिजल्यावर काय होता, काय होता या गाण्यात ऐका.

पावसाची सर आणि पावसाचे थेंब हे जे अनुभव असत ना, ते घरात बसून नाही हो तुम्ही बघू शकत, अनुभवू शकत. जी पावसाची मजा आहे ना, ती पावसा बाहेर पडून घेऊची लागतली, बरोबर की नाही? मग मामा, मी म्हटले मामा सोड ना, काय एवढं कंटाळो करतस, आणि ऐक, मी एक हवा तर तुझ्या सोबत नाही येत, कारण माका माहिती आ दोघात तिसरो कशाक आणखी, मग तुमचा भांडण होताला, त्यापेक्षा तुम्ही काम करा, तुम्ही दोघेच जावा, मी घर सांभाळतोय. मग मी त्याला सांगितलंय जे ऑप्शन ते तुमका पण सांगतोय, आणि इतकं भन्नाटतनं ऑप्शन म्हणजे काय विचार करू नको. एकतर मी कोकणातलो असं म्हणजे तुमका काय सांगूची गरज नाही, तुमका माहितीचा, पण कोकणातले जे धबधबे आहात ना, धबधबे, आ हा हा हा हा, पावसाळ्यात धबधबे ह्यो जो काही विषय आहे ना, तो म्हणजे आठवण केली आणि शब्द बोललो की आपण भिजून जातो, इतको तो भारी धबधबे. त्यामुळे त्या धबधब्यात भिजूचा जर असात, मामाक म्हटलंय मामा फ्री मध्ये आ, पैसे काय टाकूची गरज नाही आ, शॉवर जसो नळाकडे आपण घेतो ना, तसो मोठो शॉवर तुका तुझ्या अंगावर पडून घेऊचो असात, भिजून घेऊचा असात, तर जा. मग मी त्याला ऑप्शन दिलंय, ते ऑप्शन तुमका पण सांगतंय, जर तुम्ही पण घरात बसले असात आणि तुमका पण कंट्रोल इलो असात, तर पटकन पटकन तयारी करा आणि हय जाऊची काळजी घेवा पण हा, म्हणजे मी सांगते म्हणून, नाहीतर माझ्या नावानं बॉम्बा मारशात, या यांना सांगितल्यान बाबल्यान आणि आमचा सगळा घोळ करून ठेवल्यान, तर तसा नाही हा. धबधब्यावर जाताना सगळ्यात महत्त्वाची सूचना, सगळ्यांनी प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे, कारण निसर्ग ह्यो आपल्यासाठी असा, पण निसर्गाची मस्ती, निसर्गासोबत मस्ती ही करूची नाही हा, त्यामुळे निसर्ग ची लांबून पण मजा घेवा आणि जवळून जाऊन तेवढीच मजा सदा होईपर्यंत नको करू, नाहीतर मग निसर्ग कोपता समजला, त्यामुळे निसर्गाची मजा ही फक्त तेवढीच घेऊक होई. तर सगळ्यात आधी मामाक मी ऑप्शन दिलंय आंबोली घाटातल्या धबधब्याची. तुमका तर सगळ्यांना माहितीचा, महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण असा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पावसाळ्यात तुमका आंबोली घाट जर सगळ्यांका माहिती आहे, त्यामुळे आंबोली घाटातलो धबधबो ह्यो खऱ्या अर्थान सगळ्या बाजून परिपूर्ण, त्यामुळे सनसेट पॉईंट पण थया, हिरण्यकेशी मंदिर पण असा, अतिशय नयनरम्य असो देखावो आ थंय, त्यामुळे एक तो ऑप्शन त्याला सांगितलंय. त्याच्यानंतर सांगितलंय दापोली जर गेलंस त्या मार्गान, तर रत्नागिरी जिल्ह्यात असलेलो दापोलीतलो मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलेलो किंवा प्रसिद्ध असलेलो दापोली समुद्र किनारो पण असा, म्हणजे जर त्या बाजून जातच असेल तर केळशी गाव लागता त्या आसपास ना धबधबे आहेत, आणि ते धबधबे पर्यटकांका एवढे आकर्षित करतात ना, म्हटला मामा, की तू एकदा जाऊन बघच, मग तुका कळत तितली मजा. त्याबरोबर गणपतीपुळ्यात जरा आत शिरलास की तिकडे पण तुमका समुद्र किनारा, म्हणजे सगळ्याच अर्थानं सांगते, म्हणजे आता हा समुद्र किनारे तसे बंद केलेले असत, त्यामुळे त्याच्याकडे जाऊ नको, समुद्र किनारे पण लांबून बघा, कारण उगाच नाही तर पोलीस फटके देतील हा, त्यामुळे समुद्र किनाऱ्याचे पण आपण घ्यायचो, आनंद घेऊचो असा, पण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन, लहान मुलं असतात, आपले वृद्ध आई वडील असतात, त्यामुळे त्यांची पण काळजी घेऊ होई, सेफ्टी महत्वाची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हणजे आनंदाच्या पलीकडे जाऊन कुठलीच गोष्ट करूची नाही आहे, सेफ्टी इम्पॉर्टंट असा, बरोबर की नाही मंडळी? तर त्याच्यानंतर मी त्याला अजून एक सांगितलंय, तो म्हणजे मार्लेश्वर धबधबा, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळ ह्या ठिकाण असा, निसर्गप्रेमी तर थंय असतातच, त्याबरोबर भाविकांसाठी सुद्धा खास ती गोष्ट असा, त्यामुळे जंगलाच्या अगदी मध्यभागी असलेलो हो मार्लेश्वर धबधबा पाहण्यासारखो असा, त्यामुळे अजून खूप सारे असा तो. थांबा जरा, मी मामाक म्हटले थांब मामा, ह्याच्यातल्या आधी काय ते निवड आणि पुढचे पण तुका ऑप्शन देते, तोपर्यंत तुम्ही ना जरा ह्या गाणं ऐका, गाणं पण भारी असा आणि माझ्या आवडीचं असा, तुमका पण नक्कीच आवडत, पण तुमका पण माहीत असलेले जरा धबधबे माका सांगा हो, म्हणजे काय होईत मामाक माका सांगूक बरे होतील, तुमका माहीत असलेले जवळपासचे, तुम्ही जे राहता किंवा महाराष्ट्रातले असे खैचे खैचे धबधबे जरा सांगा पटकन, म्हणजे जाऊक बरा होईत हो.

काय मग मजा येता ना आता माहिती आहे गाणी अशी होई की त्या पावसाचा आनंद घेता घेता आणि हातात चहाचो कप घेता घेता पाऊस आपल्याकडे खऱ्या अर्थान बघता की काय असा वाटूक होया म्हणजे पावसाक पण तेवढा आनंद होऊक होयो की ह्या माणसाक माका बघून किंवा माका मी इल्यावर किती आनंद झालो आहे ह्या बघून पण पावसाक आनंद होऊक होयो ह्यो विचार घेऊन पावसाची मजा घेऊची असा हो आणि मग काय खऱ्या अर्थान धबधब्याची पण मजा चाललेली सा बऱ्याच जणांनी आमका म्हणजे आपल्या खऱ्या अर्थान श्रोत्यांनी बऱ्याच काय काय सांगितले एक मिनटं त्यांचा काय नक्की म्हणणं आता बघूया अलिबाग त्यांनी अरे वा वा त्यांनी सुचवल्यानी काय काय खै काय धबधबे होते तर आजच्या कार्यक्रमातल्या विषयावर त्यांनी सांगितल्याने की अलिबाग तालुक्यातील खंडाळे गावाच्या मागील डोंगर कड्यावरून कोसळणारो धबधबो म्हणजे सागरगड धबधबा ह्यो तिथलो फेमस रसिक म्हात्रे म्हणतात नारंगी अलिबाग मधून त्याचबरोबर प्रशांत सुतार सुद्धा सांगतात की ठोसेगर धबधबा सावडा सडावा घापूर हा धबधबा त्याच्यानंतर ठोस वज्राई धबधबा असे बरेच त्यांना माहिती असलेले धबधबे असत ते सांगतात प्रशांत सुतार साकीनाक्यावरून त्याच्यानंतर आमचे रघुनाथ कानूरकर कोल्हापूरहून म्हणतात खनकूर रघुनाथ खनकूर माफ करा रघुनाथ खनकूर सांगतात की आंबोलीचा धबधबा तर आता सांगितलंच बेळगाव जवळच आहे होय कोल्हापूर बेळगाव आमचो आंबोली घाट तसंच त्याच एका मार्गाने लागतात बरोबर असा त्यामुळे त्यांना पण तो आवडता धबधबा असं ते म्हणतात रघुनाथ खनकूर त्याच्यानंतर आमचे प्रशांत सुतार म्हणतात की त्यांना पण या धबधब्याच्या ठिकाणी जाऊ आवडता पण जाताना काळजी घ्यावा बस बाकी आमचा काही म्हणणं नाही तुम्ही आनंद घ्यावा जगण्याचो जीवनाचो सगळ्या गोष्टींचो पण काळजी मात्र स्वतःची घ्यावा आंबोलीच्या नांगर तास ओके त्याच्यानंतर भंडारा येथील नेकलेस फॉल आणि रंधा फॉल मध्ये पण असत म्हणे वसुंधरा फॉल असे बरेच धबधबे आहेत मार्लेश्वर मंदिराबद्दल आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केलं तर तिकडे पण सुंदर धबधबे असत नक्कीच आमका जे माहिती आहेत ते आम्ही तुमका सांगतो म्हणजे तुमच्या पण कडून आमका कळला तर

खूप महत्वाची गोष्ट असा. चला पुढच्या ऑप्शनवर मामाक सांगितलंय, मामा करूळ घाटात जर जात असशीत म्हणजे वैभववाडी, आता मग अशी गगन बावडा, त्याच्यानंतर आमचो आंबोली घाट याचा उल्लेख जो झालेलो, तर करूळ घाटात जर जात असशीत म्हटला तर वैभववाडीला गगन बावड्याजवळ जोडणारो एक रस्तो असा, तिकडे पण एवढे खास छान छान पॉईंट्स असत. त्यांना म्हटले मामा की तिकडे पण तू जाऊ शकतस, तो एक त्याका ऑप्शन दिले. तिकडे हंगामी मोठे छोटे असे धबधबे रस्त्याच्या अगदी शेजारी असत हो, त्यामुळे तिकडे पण तो ऑप्शन एक त्याच्यासाठी योग्य असं माका वाटतं. आता तो ठरवीत खयचो योग्य खयचो नाही तो. त्याच्यानंतर ढाटकाडा धबधबा म्हणून रिंगेवाडी कुंभवडे परिसरात असा, तर धबधब्या सह्याद्रीच्या कड्यावरून तो कोसळता अनुभव तर घेण्यासारखोच प्रत्येक धबधब्याचो असा, कारण निसर्गाचा शेवटी एक वेगळं चित्र दिसतं आपणाक त्या निमित्तान, या पावसाळ्याच्या निमित्तान. त्यामुळे पावसाळ्यात ह्या अनुभवण्यासाठी नक्कीच जावा. निसर्गप्रेमी असात तर नक्कीच जा, फोटोग्राफर असा तर नक्कीच जावा, पण जाताना मात्र स्वतःची काळजी घ्यावा बस. कारण कसा पावसाचे दिवस असत ना हो, त्यामुळे सगळीकडे धबधब्याच्या ठिकाणी खायच्या रस्त्याच्या ठिकाणी घसरण अशी झालेली असता, त्यामुळे निसर्गाक दोष देऊ नको. निसर्गा आपण कसे त्याच्यासोबत समतोल राखू याची पण काळजी घेऊ होई. त्यामुळे तिकडे जाताना मात्र सेफ्टीची घेऊकच होई, सेफ्टी स्वतः आपण एक सुजाण नागरिक म्हणून. त्याच्यानंतर वैभववाडीचो मगाशी जर उल्लेख झालो तर वैभववाडीचो नापणे धबधबा सगळ्यात प्रसिद्ध असा वैभववाडीत, तर तिकडेही कधी गेलास तर तिकडे पण दर्शन देवा जर कोणी जात असत तर. मामा तर मी सांगितलंय, मामा आता बघू कधी जाता तो, पण तुम्ही नक्की जावा वैभववाडी जवळ नापणे धबधबा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, अजून एक नवीन आता हल्लीच झाला असत, एक वर्ष वगैरे झाला असत, तिकडे ना काचेचं असं पूल केल्यानी होय, त्याका काय म्हणतात ग्लास ब्रिज असा त्याका नाव दिल्यानी, नापणे धबधब्याचं जो ब्रिज बांधल्यानी ना, तो अतिशय बघण्यासारखा म्हणजे नयनरम्य थोडक्यात सांगूचो तर. तर तो काचेचो पूल महाराष्ट्रातलो पहिलो म्हणजे ग्लास ब्रिज त्याका म्हणतात उभारलेलो अशा ठिकाणी, जिथून तो धबधबो पण दिसता आणि खाली वाळ किंवा पूल नदी सारखो असो भागा, तर तोही अनुभव मिळता म्हणजे सोन्याहून पिवळा म्हणतात ना तसा. म्हणजे तुम्ही या फॉरेनमध्ये जाऊन वगैरे इलाज किंवा तिकडे ह्या अशा गोष्टी बघूक मिळतात, पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा गोष्टी असं, त्यामुळे अशा गोष्टींचा आनंद घेऊक जाऊचा असत तर बॅग भरा, गाडी स्टार्ट करा, असत तर नसत तर आपली ट्रेन जिंदाबाद आणि चला चालू पडा, धबधब्याचा आनंद घेवा.

खरं तर धबधब्याची मजा आणि धबधबे खय खय आहेत याविषयी माहिती आपण जाणून घेतो. तर काय बघा, म्हणजे मोठी गोष्ट, डायरेक्टली नागेश जी पोलंडवरून सांगतात की तिकडे पण पाऊस असा, तिकडे पण मजा असा, पण आपल्या खोपोलीत खय धबधबा पलस धरी डॅम म्हणून फेमस हा ते आमकां सांगतात. खास पोलंड वरून त्यांनी आमकां प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा आमकां संदेश पाठवलेलो हा. धन्यवाद धन्यवाद नागेशजी. त्याच्यानंतर आमकां रामदास तांबे डोंबिवलीवरून काय सांगतात ता बघूया. ते म्हणतात की कोकणातील निसर्ग सौंदर्याची छान माहिती दिलास, आमकां काय देऊचीच लागतली कारण आमकां फिराचा, तुमकां फिरवचा, त्यामुळे माहिती तर सांगूचीच लागतली ना मग. आणि कोकण असाच सुंदर हो, त्यामुळे कोकणाविषयी माहिती अशी दडून ठेवूची काय गोष्टच नाही आहे. प्रणव शिंदे म्हणतात की सर, माझ्या सांगली जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे मोठे धबधबे आहेत सिद्धेवाडी धबधबा आणि चांदोली धबधबा. पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. नक्कीच, म्हणजे आमकां म्हणजे मामाचा माहीत नाही माका, पण मी एकदा नक्की येतलंय. म्हणजे माका फिराक आवडताच सगळ्या महाराष्ट्रात, आधी पहिलो महाराष्ट्र फिरतले नंतर भारत फिरते असं माझं स्वप्न हा. त्यामुळे आधी भारताच्या गोष्टींवर नंतर येऊया, आधी महाराष्ट्रातले जेवढे गोष्टी आहेत तेवढे जाणून घेऊची माझी लई इच्छा. त्यामुळे माका सांगितल्याबद्दल धन्यवाद आमचे मार्लेश प्रणव शिंदे साहेब. त्याच्यानंतर आमचे काय गोंदियावरून सांगतात उद्धव कोरे की सालेक्सा सालक्रसा या तालुक्यातील घनदाट जंगलात एक धबधबा, तर 100 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून कोसळणारा धबधबा, निसर्गाची वनराई आणि नटलेलो हा. तर नक्कीच भंडारामधून विरली या शहरातून म्हणूया उद्धव कोरे यांनी आमकां सांगितलं, नक्कीच आम्ही कधीतरी भेट देऊ. आणि आणि आणि बरेच बरेच स्नेहल स्नेहा वरळीवरून सांगतात की वरळी कोळीवाडा राजापूरच्या दुधासाखर असलेली मार्लेश्वरची, मार्लेश्वरबद्दल आपण मगाशी सांगितलंच, म्हणजे माका तर माहितीच होती गोष्ट, पण तुमका पण त्यानिमित्तानं माहिती या गोष्टी ह्या ऐकून जरा बरा वाटला. चला असेच असेच असेच आमका धबधब्याबद्दल माहिती सांगत रवा, म्हणजे कसा माझ्या पण ज्ञानात भर पडात. हा ह्यो धबधबो तर माका माहितीच होतो, पण या धबधब्याबद्दल मी पण सांगतलंय कारण ह्या माहिती कशाक देऊची लागता, कारण ह्यो अगदी जवळ आहो मुंबईपासून, म्हणजे इतक्या कमी अंतरावर असताना की तुम्ही असे गेलास आणि असे येलास, एवढो एवढो जवळ आहे तो धबधबो. तो म्हणजे मुंबई गोवा हायवेजवळ असलेलो धबधबो. त्याच्याबद्दलची माहिती खरं तर देऊ माका आवडात, पण आधी एक गाणं ऐकूया. आता गाणं काय

या आणि त्या गाणं नाही ऐकलं ना तर मला वाटतं पावसाच्या जो काय माहोल आहे, पावसाचा जा काय वातावरण आहे, त्याका ना असा नाराज केल्यासारख्या होईल. कारण ह्या गाण्यांना अख्खी म्हणजे जनरेशन जी आधीची आणि आत्ताची अजूनही ती गाणं ऐकून फील करता की पाऊस इलो आ. भले आपल्या कानात त्या गाणं वाजत असता पण ते मात्र मनात भिजत असतात आणि मनातल्या मनात पावसाचा आनंद घेत असतात. खायचा गाणं जरा ऐका तुमच्याही मनात, बघूया गारवो लागता काय.

मिलिंद इंगळे यांच्या आवाजातला ह्या गाना गारवा आपल्या सगळ्यांकाच माहिती आहे. आणि मना महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर असलेल्या प्रत्येकाच्या मनातलं ह्या गाणं आणि मनाक असो कसो गारवो देणार आहे ह्या गाणं. त्यामुळे हो नक्कीच सूर आपल्या मनात प्रत्येकाच्या भिडता माहिती की नाही. हां नवीन जरा व्हर्जन होता म्हणजे काय म्हणतात अनप्लग अशा पद्धतीचा आता व्हर्जन होता आणि ता मला वाटतं की प्रत्येक काळानुसार बदलू गया प्रत्येकानं नाही काय. तर आपले पुण्यावरून विवेक अस्टुरकर असं म्हणतात की सहस्त्रकुंड धबधबा नांदेडजवळ आहे आणि सौताडा पाटोळा जवळ आहे, त्रिधारा परभणीजवळ आहे आणि वेरूळजवळ पण सुंदर धबधबा आहे. असे अनेक अनेक अनेक धबधबे असतच. स्मिता आणि विवेक अस्टुरकर यांनी ही माहिती दिलेली आहे, असं धन्यवाद सर. पावसात खऱ्या अर्थान काळजी एकच घेऊची आहे, ती म्हणजे आपल्या परिवारासोबत जाताना, परिवारासोबत नेताना आपण

आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊची असा, म्हणजे आनंद असाच महत्वाचो, सगळ्या गोष्टींची मजा घेऊचीच असा, पण स्वतःची काळजी सुद्धा घेऊची असा, ह्या मी सतत काय सांगतोय कित्या सांगतोय, कारण तुम्ही नंतर माझ्यावर बिल फाडतालास, आमका बाबल्यान सांगितल्यान म्हणून आम्ही गेलो तिकडे, तर तसा नाही, आनंद घेऊचो, नाहीतर मग एक काम करा, नाहीतर मग तुम्ही आपले घरातच निवांत शॉवरखाली आंघोळ करा आणि धबधब्याचा आनंद घ्यावा, उगाच माझ्यावर बिल फाडू नको, बस एवढीच माझी इच्छा. चला आता वेळ झाली आहे खरं तर रामराम म्हणूची, नमस्कार तुमचो निरोप घेऊची, आता पुन्हा कधी लवकरच भेटतलो आपल्या या सांजेच्या पारीत, तोपर्यंत ऐकत राहा, ऐकवत राहा आणि आनंद घेत राहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी. खऱ्या अर्थानं बघा ना, म्हणजे इंद्रधनुष्य रेनबोचा अर्थ नाही काय मराठीत, आणि त्या इंद्रधनुष्याच्या निमित्तान, पावसाच्या निमित्तान आपण ही सगळी आजच्या दिवसाची गाणी ऐकलो. बरा वाटला माका गप्पा मारून तुमच्याशी, खरं तर माका या नवीन नवीन गोष्टी कळले तुमच्याकडून, असाच मी सांगतले माझ्या मामाक तर तसो पण काय अर्थ नाही खायच्या गोष्टींचो, त्यामुळे तुमच्या निमित्तान माका ही गोष्ट कळली, आता मी त्याका सांगतले आणि माझ्या मित्रांका पण मी सांगतले, आणि तुम्ही पण जावा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत, आपल्या नाहीतर नवीन लग्न झालेल्या आपल्या जोडप्यांनी, सगळ्यांनी जावा, आनंद घ्यावा, पण स्वतःची काळजीसुद्धा घ्यावा. पुन्हा पुन्हा मी जाताना सांगतोय, पावसाचा अंदाज घेऊन जावा, हवामान खात्याचा अंदाज घेऊन जावा आणि मग घराबाहेर पडा आणि ऐकत राहा खऱ्या अर्थानं FM रेनबो 107.1 MHz FM रेनबो वाहिनी. आणि आता ऐकू एक सुंदर गाणं, जाता जाता सलग दोन गाणी मला वाटतं आपण ऐकतलो, आणि एक मस्त शेवटचा गाणा जो असा, तर आपल्या मनातल्या असलेल्या प्रत्येक लहान मुलाचा असा, ता गाणं काय असा त्यानंतर तुमका सांगतलंयच, कारण ता सुंदर गाणं ऐकूची मजा असा मी सांगण्यापेक्षा, तर आधी ऐकूया ह्या गाणं मनातल्या दाटलेल्या पावसासाठी आणि त्याच्यानंतर एका मनातल्या असलेल्या लहान मुलासाठी. चला घेऊया आता निरोप, भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्यावा आणि काळजी करू नको, काळजी घ्यावा कारण देवा काळजी असाच तुमची. चला येत आहे तुमचो बाबलो, घेता तुमचो सगळ्यांचो निरोप, बाय बाय, टेक केअर.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत। राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील। त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। या संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं। त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले। मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये MPSC ऑनलाईन परीक्षा विरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा. आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागं घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता.

0: त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी अर्थात आज मुंबई इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्ह लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. गडचिरोली नगर परिषदेच्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीबी प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली इथली 2.4 हेक्टर शासकीय जमीन भोगवट्यानं उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून नियमानुसार जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा लाभ होणार आहे. मंजूर जमीन केवळ एसटीपी प्रकल्पासाठीच वापरण्याची अट शासनानं घातली आहे. मुंबईतल्या हफकिन संस्थेनं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. आजच्या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
1: स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे असून 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामांच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. 5 पदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या 2 टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धतीच्या विरोधात स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची, परीक्षा शुल्क कमी करण्याची आणि परीक्षांचं निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी 6 जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. खासदार अमर काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चानकी इथं सुमारे 9 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर खासदार काळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी या परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 7 जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत सध्या 5व्या स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हिवतापाबाबत जलद ताप सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सीमावर्ती भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाचा धोका लक्षात घेऊन आरडीके किटद्वारे रक्त तपासणी केली जाते आहे. ताप, अंगदुखी, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसल्यास तातडीनं रक्त तपासणी करून जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी केलंय. आश्रमशाळांनी परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर झपाट्यानं वाढत असून राजभाषा अंमलबजावणीसाठी व्यापक चिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी केलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात आयोजित राजभाषा संमेलनात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदीचं शिक्षण, तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, डिजिटल मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील वाढता वापर अधोरेखित केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षाविरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित। कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं। राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं। त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

0: तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरणसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि

मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Yeah, that's absolutely right. Folks, the rains have arrived with a gusto. And how? You know, I was kind of coming to the studio today and I took the wrong turn to Bandra, imagine. And I really, you know, what do you call it? I got stuck in a storm because that's when the rain was like fully lashing out on the Mumbaikers. Crazy time. Anyways, welcome friends. How are you? Great. Yeah. I'm going to be there till 11 p.m. And welcome to the show, Rock with Jock. It's amazing to be here with you guys. And stick around because we've got the news highlights in exactly 20 seconds. Yeah, that's exactly 20 seconds. And post that, I'll be back. So you guys have fun. Till then, this is 107.1.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं

0: यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल, असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे, असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या

पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात 1 ट्रिलियन डॉलरचं निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत वंदन या कार्यक्रमात. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत, सुप्रभात. पाऊस सुरू असेल बाहेर आत्ताही, कारण मगाशी तर होता. पावसाची काय खबर बात आहे मला जरा ऐकायला आवडेल आपल्या सगळ्यांकडून. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता अर्थात आपली ध्यान सिरीज सुरू आहे, त्याविषयी थोडंसं. तलावाकाठचं एखादं मंदिर, त्याबद्दल आज बोलणार आहोत. आणि मग रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात आपली भेट होईल, तेव्हा वेगवेगळे विषय असतील. आजूबाजूला काय घडतंय, स्वागत सिरीज, असं सगळं असणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्याबरोबरीने पावसाची साथ सुद्धा आपल्याला आहे. मला आत्ता असं वाटतंय की जी मंडळी ध्यानासाठी बसली असतील किंवा मेडिटेशन करत असतील, व्यायाम करत असतील, योग करत असतील, तेव्हा ना काही जणांना संगीत ऐकून ध्यान करायची सवय असते, काही जण गाइडेड मेडिटेशन करतात, पण काही जणांना शांततेत बसूनच मेडिटेशन करायला आवडतं. आत्ता ह्या क्षणाला पावसाची साथ आहे का बरोबर, त्याचा आवाज आहे का, हे मला ऐकायला आवडेल. आणि साधारण कितपत पाऊस आहे, काळजी घ्या, हेही सांगायचं आहे यानिमित्ताने. आज शनिवार आहे, छान छान गाणी आपण भक्तिरचना ऐकणार आहोतच. सुरुवात करूया आणि त्यानंतर आजच्या विषयाकडे.

आजच्या आपल्या वंदन ह्या कार्यक्रमामध्ये आपण मेडिटेशन किंवा ध्यानामुळे साध्य होणाऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण अवेअरनेसबद्दल बोललो होतो, एकंदरीतच जाणीवेबद्दल. आज अजून थोडे सूक्ष्म होऊया आणि आज स्वच्या जाणीवेबद्दल बोलूया, सेल्फ अवेअरनेस. स्वची जाणीव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साध्य होते जेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे ध्यान करायला सुरुवात करतो, मेडिटेशन करायला सुरुवात करतो. आणि मी आधीही सांगितलंय तसं की जोपर्यंत आपण ही प्रॅक्टिस किंवा हे करायला सुरुवात करत नाही ध्यान, तोपर्यंत स्वची जाणीव किंवा आपण एक गेल्या वेळेला म्हणालो होतो ते सगळेच आपले आजचे विषय जे आहेत आत्तापर्यंतचे, ते विषय ना तसे थोडेसे वरवरचे वाटू शकतात. पण जी मंडळी ध्यान करत असतील किंवा त्याच्याबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज असणार. बरोबर. स्वजाणीव, स्वच्या जाणीवेबद्दल तत्वज्ञ, विचारवंत, लेखक यांनी काय म्हणून ठेवलंय त्याबद्दल आज बोलणार आहोत. एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की आपण जेव्हा आपल्याला स्वची जाणीव होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सत्य स्वीकारण्याची एक सत्य स्वीकारण्यासाठी आपण तयार होतो किंवा सत्य स्वीकारण्याची ओनरशिप आपल्याकडे राहते असं एक विचारवंत म्हणतात. जेव्हा स्वची जाणीव होते तेव्हा आजूबाजूला खरं काय घडतं आहे, खरं खोटंपेक्षाही आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव आपल्याला होते. ध्यानाचा पायाच हा आहे की आत्ता इथे राहा. आपल्याला भूतकाळामध्ये सुद्धा जायचं नाही आहे आणि भविष्यात सुद्धा जास्त रेंगाळायचं नाही आहे. आपल्याला आत्ता ह्या क्षणाला काय घडतंय त्याच्यामध्ये राहायचंय. आणि ही गोष्ट स्वच्या जाणीवेने व्हायला मदत होते किंवा सोपी होते असं विचारवंतांचं म्हणणं आहे. अजूनही बोलणार आहोत या स्वजाणीवेबद्दल किंवा स्वच्या जाणीवेबद्दल आणि मग नंतर अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तलावाकाठचं एखादं मंदिर त्याविषयी बोलूया.

स्वची जाणीव सेल्फ अवेअरनेस ह्याच्याबद्दल अजून बोलायच्या आधी विक्रम आठवले, सुरेश बावकर, मंगेश जोशी, संजय कोळी, रघुनाथ बळीराम पाटील, विठ्ठल मसळकर, प्रकाश जोशी, विनय जोग, वृंदा जाधव, किशोर पेडणेकर, सुधीर दत्त मुणगेकर, जयेंद्र शहा, वैशाली मेळेकर, संदेश मेळेकर, मधुकर रुपनवार, त्यानंतर मंगेश घरत, संजय पाटील, अनिल गावडे, जयश्री पोवळे, धर्मेंद्र कोरे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, पंकज मोहोड, ओंकार काटकर, रत्नाकर भालेकर, सुहास रिजबुड, वर्षा भावार्थी, आपल्याला त्यांनी मेसेज केलाय पण प्लीज तुमचं नावसुद्धा सांगा, प्रभाकर आपटे बहुतेक हो, संजय सिंग राजपूत, आभा पाटील, प्रकाश कुलकर्णी, श्रीकांत फणसळकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर,